तिनके मुख साध उजल तेत सच्चे दरबार हर हर नाम जपंतिया कछ न कहे जामकाल

ते हा म्हणजे ते अल्ख नाम करता सुख मूर्त नाम रंजन काया काया तार सत्या मन संतोख उपजे देने के विचार दे दे मंगे सहसा गुणा सो करे संसार।